0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, शुभ दुपार। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एंटरटेनिंग करीत आहात ऑन रेडिओ मॉरिशस। तरी सिखोतीस मी त्यांच्या संगीतमयी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी। तर साध्या 2 वाजतापर्यंत आणि या पहिल्या गाण्याने कार्यक्रम सुरुवात करूया।

तर अगदी गुरगुरू सुरुवात झालं आजचा आपला कार्यक्रमाला. तर पुढील गीताकडे वळूया. मंगलागर, टेकन फ्रॉम द मूवी जिम मात्यू.

तर सिखू काही शंका नाही की आपण या 30 मिनिटांच्या कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. 2:00 वाजतापर्यंत

रसिक हो सोनू कोली याच गाण्यासहितच आपण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. तर अनेक अनेक धन्यवाद आमची साथ दिल्याबद्दल. मनापासून अनेक अनेक धन्यवाद. नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनु, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, तेव्हा लगेच कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणे एका गणेश गीताने।

सुजनो पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, आनंद छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. तेव्हा सुजनो या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, या क्षणी तुम्ही जेवत असाल तर पोटभर जेवा. जेवताना ऐकूया पुढचं गाणं स्वप्नील बंदोदकर यांच्या सुमधुर आवाजात. गाण्याचे बोल आहे राधा ही बावरी. याचा आस्वाद घ्या.